अहदूर कथना कथी न आवे तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विकसै वे परवाहो साचा साहिब साच नाए पाख्या पाओ अपार।

जे को मन जाणै मन कोए, पंच प्रमाण पंच प्रधान, पंचे पावै दरगह मान, पंचे सोह दर राजान, पंचा का गुरेक ध्यान। जे को कह करै विचार, करते कह करणै नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रखिया जन सूत।